से तनवंत दिसे जुग माही, तिनको सब निवै अनदिन पूज कराही। सहजे गुण रवै साचे मन माही, पूरे सतगुर शब्द सुनाया।

सबदे सुहावे ता पत पावे, दीपक देह उजारे सुन सखी सहेली साच सहेली साचे के गुण सारे, सतगुर मेली ता फिर रावी बिगसी अमृत बाणी, नानक सा तन ता

नाम तेरा है साचा सदा मैं मन पाणा, दुख गया सुख आए समाना, गावन सुर नर सुगड़ सुजाना, सुर नर सुगड़ सुजान गावे जो तेरे मन पावे, माया मोहे चेते नाही ऐला जन्म गवावे, एक मूड मुगद ना चेते मूले जो आया तिस जाना, नाम तेरा सदा साचा सोए मैं मन पाना, तेरा वक्त